0: Thank you for tuning in to 104.9 FM, Fun Asia Radio, bringing the community together. मैं हूँ मधुलिका, covering in for Me Too. दूंगी आपका साथ till 12:30 today. The studio number is 972-235-5555.
1: कोई वहाँ आहा नाचे नाचे सारे हंसी आहा नाचे नाचे सारे जवां आहा नाचे नाचे।